0: bám tin cảm thân đủ bám.
1: अब थंडुबाम रेगुलर र अल्ट्रा बजारमा उपलब्ध छ।